0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: वेणुधुनी 90.4 FM KLE गणसू तुम्ही ऐकत आहात संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकण्याची वेळ झाली आहे. मनीषा तुमच्या सोबत आहे. हा प्रोग्राम आपण ऐकणार आहोत चारुहासिनी भावे यांच्या सोबत.
1: नमो नमः. वयम शृण्वन्तः स्मः वेणुध्वनी FM 90.4 KLE कनसु संस्कृतम वदामः कार्यक्रमे सर्वेषां हार्दं स्वागतम्. अहम् अस्मि चारुहासिनी भावे. एपिसोड 76 प्रथमं प्रार्थनां वदामः.

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकत होतो. संस्कृत ही भाषा पूर्वी बोलली जायची, पण अजूनही ती भाषा आपण जपली पाहिजे किंवा त्याची प्राचीन जी संस्कृती आहे ती जपली पाहिजे म्हणून आमचा प्रयत्न होता. कसा वाटला जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. पुन्हा येणारच आहे तुम्हाला भेटण्यासाठी उद्याच्या कार्यक्रमात, पण तोपर्यंत ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू.

नमस्कार आणि मनीषाकडून शुभ सकाळ सुद्धा. तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू आणि भक्तिमय सकाळ. आज आहे सोमवार 12 ऑक्टोबर 2026 आणि सर्वात आधी आजचा सुविचार. श्रद्धा मनात असेल तर मार्ग सापडतो, प्रयत्नांची साथ असेल तर ध्येय गाठता येतं आणि देवाचा आशीर्वाद असेल तर मनाला नवी उमेद मिळते. आता आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते सांगते. इंडोनेशियातील बालीमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात किमान 202 लोकांचं निधन तर 300 जण जखमी झाले. घटनाचीच आहे साल होतं 2002. पल्लवी शहा यांनी चेस खेळातील इंटरनॅशनल वुमन मास्टर हा किताब मिळवला दिवस होता आजचा. मॅगेलन अंतराळी आणि शुक्राच्या वातावरणात जळून खाक झाले तेही आजच्याच दिवशी. तनाका काकुए लॉकहीड कॉर्पोरेशन कडून 20 लाख अमेरिकन डॉलर्सची लाच घेतल्याबद्दल जपानचे पंतप्रधान यांना 4 वर्षाचा कारावास झाला. टायफून टेप हे आतापर्यंतचे सर्वात मोठे आणि सर्वात तीव्र उष्णकटिबंधीय चक्रीवादळ बनले. दिवस होता आजचा. सोव्हिएत युनियनने अंतराळवीरांची तुकडी घेऊन जाणारे पहिले अंतराळयान प्रक्षेपित केले आणि

म्हणून लोकप्रिय होत्या. साहित्य सन्मान पुरस्कार प्राप्त यांचाही जन्म आजचाच. जयंतराव टिळक भारतीय समाजसुधारक यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. एम ए चिदंबरम भारतीय उद्योगपती व क्रिकेट प्रशासक यांचाही जन्म आजचाच. विजय मर्चंट भारतीय क्रिकेटपटू उद्योगपती व समाजसेवक यांचाही जन्म आजच आहे. कामिनी रॉय भारतीय बंगाली कवयित्री समाजसुधारक ब्रिटिश भारतात पदवीधर होणाऱ्या पहिल्या महिला यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. हे होते आजचे दिनविशेष आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहू. 90.4 FM KLE कनसू भक्तिमय सकाळ.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केली बनधोनी 90.4 FM वरती तुम्ही ट्युनिंग आहात. आणि आता आपण आजचं राशी भविष्य ऐकू. सर्वात आधी मेष रास. आज नवीन उत्साहाने कामाला सुरुवात करा. अपूर्ण कामं पूर्ण करण्यासाठी नियोजन करा. रागाच्या भरात निर्णय घेणं टाळा. वृषभ रास. कुटुंबासोबत संवाद साधण्यासाठी चांगला वेळ काढा. आर्थिक व्यवहारांमध्ये विचारपूर्वक पावलं उचला. अनावश्यक खर्च टाळा. मिथुन रास. आज तुमच्या कल्पकतेचा उपयोग होऊ शकतो. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळाल्यास त्याचा फायदा घ्या. संवादात स्पष्टता ठेवा. कर्क रास. भावनिक बाबतीत संयम ठेवा. कुटुंबातील सदस्यांच्या भावना समजून घ्या. स्वतःच्या आरोग्यासाठी आणि विश्रांतीसाठी वेळ द्या. सिंह रास. आत्मविश्वासाने काम करा. तुमच्या जबाबदाऱ्या वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. इतरांच्या सल्ल्याचाही विचार करा. कन्या रास. आज कामाचं योग्य नियोजन केल्यास ताण कमी होईल. प्रत्येक गोष्ट परिपूर्ण करण्याच्या प्रयत्नात स्वतःला थकवू नका. या होत्या सहा राशी. आणि आता आणखीन एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा. वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू भक्तिमय सकाळ.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केली गणधोनी 90.4 FM वरती तुम्ही ट्यून इन आहात आणि आता आपण पुढच्या 6 राशी ऐकू, ज्यामध्ये तुळरास. नात्यांमध्ये समतोल राखण्याचा प्रयत्न करा. गैरसमज निर्माण झाल्यास शांतपणे चर्चा करा. इतरांच्या भावनांचा आदर करा. वृश्चिक रास, एखादं काम अपेक्षेप्रमाणे झालं नाही तर निराश होऊ नका. संयम आणि प्रयत्न सुरू ठेवा आणि महत्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या. धनुरास, नवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि स्वतःच्या कौशल्यामध्ये सुधारणा करण्यासाठी दिवसाचा उपयोग करा. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. मकर रास, काम आणि वैयक्तिक आयुष्य यांच्यात समतोल राखा. आर्थिक नियोजनाकडे लक्ष द्या. कुटुंबियांसोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. कुंभ रास, तुमच्या कल्पनांना योग्य दिशा देण्यासाठी प्रयत्न करा. मित्रांसोबत संवाद साधताना सहकार्याची भावना ठेवा. आणि शेवटची मीन रास, मन शांत ठेवण्यासाठी प्रार्थना, ध्यान किंवा आवडत्या छंदासाठी वेळ द्या. भावनेच्या भरात निर्णय घेण्याऐवजी परिस्थिती समजून घ्या. हे होतं 12 राशींचं भविष्य. तुम्ही ऐकत रहा गणधोनी 90.4 FM KLE गणसू, भक्तिमय सकाळ.

मग त्यावेळे सकाळमध्ये आता मी निरोप घेतलीये, पण जाण्यापूर्वी आजच्या पुण्यतिथी. कार्लटन चॅम्पमन भारतीय फुटबॉल खेळाडू यांची आज पुण्यतिथी. सुखदेव सिंग कांग भारतीय न्यायाधीश यांची पुण्यतिथी आजच. राम मनोहर लोहिया भारतीय समाजवादी नेते व लेखक यांची पुण्यतिथी आजच्याच दिवशी. या होत्या आजच्या पुण्यतिथी. आणि निरोप घेण्यापूर्वी एक प्रेरणादायी संदेश. आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी आशा सोडू नका, कारण प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर एक नवी पहाट उगवते. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष असतोच. कुणाला कामाची चिंता असते, कुणाला कुटुंबाची, तर कुणाला भविष्याची. परंतु आपण आपल्या समस्यांमध्ये इतके गुंतून जातो की आयुष्यातील सुंदर क्षणांकडे लक्ष द्यायलाच विसरतो. आज स्वतःसाठी काही क्षण काढा. आपल्या आई वडिलांशी प्रेमाने बोला. मुलांसोबत वेळ घालवा. मित्रांची विचारपूस करा. आणि शक्य असेल तर एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करा. चला यासोबत मनीषा निरोप घेते. उद्या पुणे येईनच, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत रवी 90.4 FM KLE कणसू. नमस्कार.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. स्वस्थ मन निरोगी शरीर या सिरीज प्रोग्राम मध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. या प्रोग्राम मध्ये आपण डॉक्टर अमा मराठे यांना ऐकणार आहोत, ज्या एक मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते. ऐकत रहा वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू.
1: नमस्कार, मी डॉक्टर रमा मराठे, मनोविकास आणि मनोविकार तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ. स्वभावाला औषध आहे या संवाद मालेमध्ये आज आपण क्रमांक 28 पुष्पौषधीची म्हणजेच क्लेरॅन्थस या बॅचफ्लॉवर रेमेडीची माहिती घेणार आहोत. हे औषध महत्वाचं अशासाठी की या औषधाची गरज असणारे अनेक जण असतात, जे लोक नेहमी दोन मनांच्या कात्रीत सापडतात, ज्यांना चटकन निर्णय घेता येत नाही, हे करू की ते करू अशा द्विधा मनस्थितीत ते नेहमीच सापडतात. मनाची खूप चलबिचल अवस्था होते, त्यांची मनस्थिती सुद्धा सतत बदलत असते. अशांचं हे औषध आहे. कोणत्याही एकाच गोष्टीवर ते लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. एखादी गोष्ट आपण करतो म्हणालो तरी करतीलच अशी खात्री नसते, त्यामुळं ते इतरांचा आपल्यावरील विश्वास गमावून बसतात. अर्थात हा दोष त्यांचा नाही तर त्यांच्या मनस्थितीचाही असतो. स्वानुभव सुद्धा दोन विरुद्ध टोकाचे असतात, कधी अत्यंत आनंदी तर कधी अगदी निराश वैफल्यग्रस्त. कधी त्यांचा उत्साह ओसंडून जात असलेला आढळेल तर कधी ते सांगतील मला खूप उदास वाटतंय, काही करावंसच वाटत नाही. कधी दैववादी असतील तर कधी कर्मवाद श्रेष्ठ ठरवतील. कधी खळखळून हसत असतील आणि लगेच रडणंही न आवरता येण्यासारखं असेल. मनस्थितीची ही सर्व टोकं एकाच माणसात आढळतील असं नाही, पण भावनेचं टोक गाठणं ही या व्यक्तींची स्पेशालिटी किंवा स्वभाव वैशिष्ट्य. बोलतानाही ते एकदम विषयांतर करतील, एका विषयावरून दुसऱ्या विषयावर जात राहतील. ते फारसा कुणाचा सल्ला विचारत बसणार नाही आणि हे करू की ते करू यावर विचार करण्यातच वेळ घालवून कधी कधी अगदी हाताशी असलेली संधीही गमावतील. आपला महत्वाचा वेळ ते वाया घालवतात, कारण मनाच्या द्विधा अवस्थेमुळे कोणत्याही एका निर्णयाप्रत ते येऊच शकत नाहीत. शारीरिक आजारात सुद्धा थोडस असंच घडतं. एक होत आहे म्हणेपर्यंत दुसरी तक्रार, एका जागी दुखतं थोड्या वेळानं दुसऱ्याच जागी. अशा व्यक्तींना प्रवासाचा त्रास होतो, बस बोट लागणं वगैरे प्रकार संभवतात. एका पेशंटनं लिहिलं होतं, माझ्या मनात नेहमीच अनेक विषय घुमत राहतात, अनेक तुकडे असलेल्या पोतडीसारखं असतं माझं मन. एका

पहाटे उगीचच लवकर जाग येते. एका आईनं लिहिलं होतं, डॉक्टर माझा मुलगा कोणतीही एक गोष्ट नीटपणे करत नाही. एखादं काम करायला घेतो, थोड्या वेळानं अर्धवट टाकतो आणि दुसरंच काम अगदी उत्साहानं करू लागतो. बर ते तरी पुरे करील म्हणावं असंही नाही, जरा कुठे निश्चित होतं तोपर्यंत तो तिसऱ्याच कामामागे धावत असतो. इलेक्ट्रिशियनचा कोर्स अर्धवट, मग टीव्ही रिपेअरी करतो म्हणाला, आणि आता झेरॉक्स मशीन घेतो म्हणू लागलाय. कसा याच्यावर विश्वास ठेवायचा आणि कसे याला धंद्याला पैसे द्यायचे सांगा. शिक्षण पूर्ण करून डिग्री तरी पदरात पाडून घे असं मी म्हणत होते. कॉलेजची 2 वर्ष केली आणि मग म्हणायला लागला, शिकून तरी काय उपयोग, नंतर पैसे मिळवण्यासाठी नोकरीच करायची ना. नोकरीत असा किती पैसा मिळणार, मी एखादा धंदाच सुरू करतो, धंद्याची ती कथा. आता मशीनसाठी पैसे कुठून आणायचे म्हटल्यावर सांगू लागलाय, नोकरीत थोडे का होईना पण नक्की पैसे मिळतात. मी बीकॉम पूर्ण करून बँकेची नोकरी पाहतो. आहे ना खरी खुरी स्क्लेरॅन्थसची द्विधा मनस्थिती. एक मुलगी सांगत होती, डॉक्टर एखादी गोष्ट मनाप्रमाणे घडते ना तेव्हा मी अगदी हवेत तरंगू लागते, आणि थोडस जरी मनाविरुद्ध घडलं तरी खूप उदास होते, माझं डोकं दुखतंय, पण कुठे आणि कसं ते नाही सांगता येत. या सर्वांना हवं आहे स्क्लेरॅन्थस. स्क्लेरॅन्थसचे पेशंट्स ऑफिसमध्ये कधीही वेळेवर येणार नाहीत, नवे कोणतंच काम कधी वेळेवर करणार नाहीत. समजा ऑफिसमध्ये काही महत्वाचं काम आहे तर तो ठरवेल की अमुक वेळेला आपण घरातून निघालं पाहिजे, पण हा जरी सकाळी लवकर जाग आली तरी तो किंवा ती म्हणेल मी आणखी थोडा वेळ झोपतो, नंतर पुन्हा म्हणतील की आणखी फक्त 15 मिनिटं. असं करून या व्यक्ती उशिरा उठतील, नंतर मग कधी कधी घाईघाईनं सर्व आटपून बसच्या वेळेवर पोहोचतील, कधी ते जमणार नाही. काम करताना सुद्धा त्यांना इंटरेस्टिंग वाटतील ती पत्र ती कामं आधी करतील आणि थोडा त्रास घेऊन करायची कामं पुढे ढकलत राहतील. स्क्लेरॅन्थस मनस्थितीचा विद्यार्थी कसा वागेल हे पाहूया. अभ्यासापेक्षा इंटरेस्टिंग, उदाहरणार्थ चित्रपट, कादंबऱ्या वाचणं, पत्ते खेळणं, कम्प्युटरवर गेम्स खेळणं इत्यादी गोष्टींमध्ये तो अधिक वेळ घालवू लागेल. परीक्षा अगदी तोंडावर आली असतानाही अभ्यास महत्वाचा असूनही सोपं आणि इंटरेस्टिंग असं काहीतरी खेळणं वगैरे तो कम्प्युटरवर गेम्स खेळणं इत्यादी तो करीत राहील. अरे अभ्यास कर जा म्हटलं तर तो एवढंच सांगेल, एवढेच 2 गेम खेळून बसतो किंवा 9:30 अभ्यासाला बसतो. 9:30 म्हणेल की हा एवढा हातातील गेम पुरा केला की बसतोच अभ्यासाला. मग हातातला गेम किंवा अगदी आता अगदी शेवटचा गेम असं म्हणत आणखी एक गेम पुरा करीपर्यंत 10 वाजतात. मग तो सांगेल आता मला भूक लागलीये, भूक लागली की माझा अभ्यास होत नाही. मग राजश्री जेवत राहणार, जेवल्यानंतर मग शाळेत जाण्याची वेळ येईल, आता 1.5 तासात काय अभ्यास होणार असं म्हणून मग शाळेत. हे असंच चालू राहतं, काहीतरी सबबी सांगत राहायच्या आणि महत्वाची कामं पुढे ढकलीत राहायचं. परीक्षेतही कोणते प्रश्न लिहावेत हेच चटकन ठरवता येणार नाही. टीव्हीवर उलटा पुलटा मध्ये आजचं काम उद्यावर ढकलणाऱ्या आळशी लोकांबद्दल दाखवलं होतं. हीच क्लेरॅन्थसची मनस्थिती, प्रत्येक काम उद्यावर ढकलायचं. लाईटचं बिल, फोनचं बिल कधीही वेळेवर भरणार नाहीत. लास्ट डेट अजून आली नाहीत, उद्या करू म्हणत ते शेवटच्या दिवसापर्यंत भरणार नाहीत. आणि मग शेवटच्या दिवशी धावपळ करून, रांगेत उभं राहून किंवा कधी दंड भरून ते काम पूर्ण करतील. प्रत्येक काम उद्यावर ढकलणाऱ्या महर्षींचं हेच औषध. यांच्यासाठी मंत्र असा की कल करेसो आज कर, आज करेसो अब. आता स्क्लेरॅन्थसची गरज नसलेले लोक कसे असतात हे पाहूया. अशा व्यक्तींजवळ झटपट निर्णय शक्ती असते, त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीत एक प्रकारचा समतोल असतो, ते फार वक्तशीर असतात. काम करताना सुद्धा कोणतं काम अधिक महत्वाचं, कोणतं कमी महत्वाचं इत्यादी ठरवून मग त्याप्रमाणे पार पडतील. त्यांची द्विधा मनस्थिती होत नाही, कारण दोन्ही प्रकारातील फायदे तोटे त्यांना अचूक माहीत असतात व गरजेनुसार किंवा त्यावेळेला कोणत्या गोष्टीला महत्व द्यायचं हे नीट समजून घेतल्यामुळं ते अचूक आणि तात्काळ निर्णय घेतात. नेहमीच मनाचा समतोल कायम राखतात आणि म्हणूनच जीवनात यशस्वी होतात. स्क्लेरॅन्थसच्या रुग्णांच्या हकीकती पाहूया. विनोद एक मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह, वय 34 वर्ष. आता त्याला एरिया मॅनेजरची पोस्ट मिळणार होती. तो सांगत होता, डॉक्टर मला कोणत्याही बाबतीत चटकन निर्णय घेता येत नाही, कधी कधी दिवसभर मी अगदी उत्साहानं काम करीत राहतो पण रात्री मग मात्र मी हे केलं ते योग्य केलं की अयोग्य, चूक की बरोबर या विचारानं मला झोपच येत नाही. झोप आली तरी सकाळी लवकर जाग येते, सकाळी झोपून उठल्यानंतर मला उत्साहच वाटत नाही, अगदी थकल्यासारखं वाटत राहतं. त्या मनानं मग संध्याकाळी मी फ्रेश असतो, संडासला साफ होत नाही, वेळेवर तर कधीच नाही. कधी झालं तरी एकदा पुन्हा जाऊन आल्यानंतर पुन्हा जावंसं वाटतं. असं दिवसातून 3-4 वेळा संडासला

0: जावं लागतं. मूळव्याधीचा त्रास होतो मधून मधून आणि खाण्यापिण्यात काही कमी जास्त झालं तर लूज मोशन्सही होतात. सध्याही मी द्विधा मनस्थितीतच आहे. प्रमोशन मिळालं की बदली होणार, मग मुलीचं शाळेचं वर्ष पूर्ण झाल्याशिवाय पत्नीला व मुलीला नेता येणार नाही. मुंबईत जागा मिळणंही कठीण. काय करावं असा एखादा मोठा निर्णय घ्यायचा असला की द्विधा मनस्थिती होऊन माझं मनस्वास्थ्यच जातं. पचनाच्या तक्रारी वाढतात, छातीत जळजळतं, मग मी पत्नीवर मुलांवर चिडत राहतो. विनोदला त्याची टाईप रेमेडीज क्लेरॅन्थस दिली आणि रागीट चिडखोर स्वभावासाठी इम्पेशन्स हे औषध दिलं. महिन्याभरातच त्याच्या शारीरिक तक्रारी बऱ्याच आटोक्यात आल्या. अर्थात या औषधांबरोबर त्याला आहार विहारावरही नियंत्रण ठेवण्यास सांगितलं होतं. त्याचबरोबर थकवा वाटेल त्यावेळी घेण्यास म्हणून हॉर्नबीम हे औषध घेण्यास सांगितलं आणि विनोदचा द्विधा मनस्थितीचा त्रास संपला. आता मुलीची परीक्षा झाली की सर्व मंडळी मुंबईला जातील, पण स्क्लेरॅन्थस बरोबर घेऊनच. आणखी एक उदाहरण. सरिता, वय 26 वर्ष. ती सांगत होती, डॉक्टर, मला एक अत्यंत महत्वाचा निर्णय घ्यायचा आहे आणि त्यामुळे मी दोन मनांच्या कात्रीत सापडले. आई वडिलांनी एक स्थळ आणलं आहे, तो मुलगा इंजिनियर आहे, घरचं सगळं काही ठीक आहे, श्रीमंत आहे, परंतु बाबांच्या एका मित्राचा मुलगा CA करतोय. तो नेहमी घरी येतो व आम्ही अनेक वेळा एकमेकांशी गप्पाही मारल्या आहेत. त्याचे अनेक बाबतीतले विचार माझ्या विचारांशी जुळतात. मी BCom केलंय, MCom करते. मला हा मुलगा त्याची घरची गरिबी असली तरी योग्य वाटतो. तो स्वतंत्र व्यवसाय करणार आहे. व्यवसायातही मी त्याला मदत करू शकेन. पण हे आई वडिलांना सांगण्याचा आत्मविश्वास माझ्याजवळ नाही. मनस्थितीत विधा झालीये. आई वडिलांच्या मते घरची परिस्थिती चांगली असलेला, नोकरी असलेला वर योग्य, तेही अनुभवी आहेत, शेवटी माझं हितच पाहणार. काय करावं? बरं, आता तुम्हाला सांगितलेल्या व्यक्तीबरोबर चांगली ओळख आहे एवढंच. त्यांना विचारायला सांगावं काय बाबांना? काहीच समजत नाही. या विचाराने अर्धशिशीचा मात्र त्रास होऊ लागलाय. सरिताला स्क्लेरॅन्थसची जरुरी होती आणि त्याचबरोबर योग्य निर्णय घेऊन तो पार पाडण्यासाठी, आत्मविश्वास वाढवण्यासाठी क्रमांक 19 लार्च या औषधाचीही गरज होती. आणखी एक उदाहरण. मंगलाबाई, वय 49 वर्ष. त्यांनाही आयुष्यभर अशी ही द्विधा मनस्थिती त्रास देतच आली होती. त्या सांगत होत्या, अहो डॉक्टर, साधी साडी घ्यायची झाली तरी मला हा रंग घेऊ की तो रंग घेऊ असं होतं. कोणतीही गोष्ट किती साधी असो, छोटी असो वा मोठी, निर्णय घेणं मला खूप कठीण जातं. हल्ली तर त्यामुळे झोपही नीट लागत नाही. तसं पाहायला गेलं तर गोष्ट साधीच असते. हल्ली पाळीची फार तक्रार सुरू झालीये. एकदा 25 दिवसांनी तर कधी 1.5 महिन्यांनी अशी पाळी येते. कधी अंगावर खूप जातं तर कधी अगदीच कमी. आता तुमच्याकडे जावं की आणखी दुसऱ्या डॉक्टरकडे, या बाबतीतही माझ्या मनाची द्विधा अवस्था. शेवटी आले तुमच्याकडे, तेही मुलगी म्हणाली म्हणून. मंगलाबाईना स्क्लेरॅन्थस आणि क्रमांक 33 वॉलनट हे औषध दिलं, कारण मासिक पाळी बंद होण्याचं त्यांचं वय. त्या एका बदलत्या स्थितीतून जात होत्या आणि यासाठी वॉलनट हे औषध उपयोगी ठरतं. 3-4 महिन्यानंतर त्यांच्या तक्रारी खूपच आटोक्यात आल्या. एकंदर स्क्लेरॅन्थस या औषधाची प्रमुख लक्षणं अशी, अत्यंत द्विधा मनस्थिती, अनिर्णय, सतत अस्वस्थ मनाची चलबिचल. धन्यवाद.
1: हा होता आजचा विशेष कार्यक्रम स्वस्थ मन निरोगी शरीर, ज्यामध्ये आपण डॉक्टर रमा मराठे यांना ऐकलं, ज्या मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. ही होती KL वेणुधोनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.

आपल्या बाळाला द्या ऐकण्याचा आनंद. जन्मजात बहिरेपणा असलेल्या लहान मुलांसाठी केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC घेऊन आले आहेत एक सुवर्ण संधी. मोफत क्वाक्लेअर इम्प्लांट शस्त्रक्रिया योजना. उत्तर कर्नाटकातील ही योजना राबवणारे केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल हे पहिले खासगी हॉस्पिटल आहे. आतापर्यंत 35 पेक्षा अधिक मुलांना या योजनेचा लाभ मिळाला. याची पात्रता वय वर्ष 3 वर्षाखालील मुले, गंभीर ते अतिगंभीर श्रवण कमी असणं, हिअरिंग एड वापरूनही फायदा होत नसणं, शस्त्रक्रियेसाठी वैद्यकीय दृष्ट्या योग्य नसणं, अशी मुले याचा फायदा घेऊ शकतात. ही शस्त्रक्रिया केल्यानंतर तुमची ऐकण्याची क्षमता पुन्हा मिळणं, बोलण्याची व भाषेची प्रगती सुधारणं, शिक्षण व सामाजिक विकासात मदत, उज्ज्वल भविष्यासाठी नवी संधी. तेव्हा उशीर करू नका, लवकर उपचार म्हणजे उत्तम परिणाम. आजच भेट द्या केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC बेळगावी. ENT विभाग OBD नंबर 16 येते. आजच नोंदणी करा, मोफत तपासणीची संधी मिळवा.

0: पेटंट आहेत. त्यांनी अनेक राष्ट्रीय खेळाडू तयार केले आहेत. गिर्यारोहण क्षेत्रामध्ये त्यांचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड सुद्धा झालेला आहे आणि या ऑगस्ट मध्ये त्यांनी हा रेकॉर्ड केला. सर, वेणुधोनीच्या स्टुडिओ मध्ये आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार मॅडम. वेणुधोनीच्या श्रोत्यांना सुद्धा आणि तुम्हाला सुद्धा माझा नमस्कार.
0: सर, एक क्रीडा शिक्षक म्हणून तुम्ही कार्यरत आहात. आजकाल आपण बघतोय की क्रीडाला म्हणजे खूपच महत्व आलेलं आहे आणि त्यामुळे मग हे क्रीडा शिक्षक जे आहे त्यांचंही काम अतिशय वाढलेलं आहे किंवा त्यांची जबाबदारी वाढलेली आहे. मी तुमच्या इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं की अनेक तुम्ही राष्ट्रीय खेळाडू तुमच्या हाताखाली म्हणजे तुमच्या मार्गदर्शनाखाली तयार केलात, तर हा प्रवास तुमचा कसा सुरू झाला?
1: माझा प्रवास मॅडम आता झाली 35 वर्ष मी क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत आहे. सरकारी सेवेमध्ये झाले आता मला वाटतं 23-24 वर्ष झाली माझी. त्यापूर्वी मी प्रायव्हेट स्कूलमध्ये होतो, हेरवाडकर इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये होतो.
0: अच्छा.
1: त्यापूर्वी आणखी एक इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये सुद्धा कार्य केले, ज्ञानदीप इंग्लिश मिडियम स्कूल म्हणून.
0: बर.
1: 1987 पासून जेव्हा माझं CPED जे शारीरिक शिक्षकांचं शिक्षण असतं ते पूर्ण झाल्यानंतर लगेच नोकरीमध्ये आम्ही व्यस्त झालो. मग नंतर ज्या वेळेला मी एक खेळाडू आहे म्हणजे माझा जन्म इथं बेळगावमध्ये झालेला आहे, वॅक्सिन डेपोमध्ये झालेला
0: आहे. अच्छा.
1: च्या निसर्गरम्य परिसरात माझी वाढ झाली. माझ्या आजूबाजूला 2 मैदानं होते मॅडम, एक लेले ग्राउंड आणि एक वॅक्सिन डेपो ग्राउंड.
0: हो ना.
1: जशी माझी ते आई वडील असल्यासारखे सकाळी आणि संध्याकाळी फक्त मैदानावर आम्ही असायचो. जिथे फुटबॉल आमचे देशी खेळ हे खेळते खेळ आम्ही खेळतच मोठे झालो. 10वी झाल्यानंतर बरेच मित्र टीशेज करण्यासाठी गेले, पण थोडस आम्ही अभ्यासात थोडस मागेच होतो. क्रीडापटू म्हणजे अभ्यासात ते मागेच असतात. मग त्यावेळेला मला प्रश्न पडला की 10वीनंतर काय करायचं. मग मी गेलो कॉलेजला, 11वी कॉमर्सला घेतला ऍडमिशन. पण तिथं पण मला काय जरा असं काही कारणास्तव मी करू शकलो नाही. मग नंतर काय करायचं, मग एक माझ्या मित्राने म्हटलं, मला एक मार्गदर्शकच म्हणाला, काय करतोस, म्हटलं आहे खाली. म्हणजे त्यावेळेला मी थोडस, त्यांनी मला विचारलं की तुम्ही अभ्यास शिक्षक म्हणून कुठेतरी टीचर्स करा. म्हटलं मला नाही जमणार, म्हटलं मुलांना शिकवायचं. अरे शिक्षकामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार असतात, क्रीडा शिक्षक म्हणून कर, त्याचा कोर्स असा असतोय. मग त्या कोर्सला मी त्यांच्या सांगण्याप्रमाणे जॉईन झालो, कोर्स केला. कोर्स केल्यानंतर मग असंच टेम्पररी बेसिसमध्ये निप्पाणीमध्ये 1 वर्ष सर्व्हिस केली. तिथून सोडून परत बेळगावला आलो. बेळगावला नंतर ते जी चिटणीस स्कूल म्हणून आहे त्या स्कूलमध्ये 2 वर्ष केली, पार्ट टाइम करत होतो. त्यानंतर हेरवडकर स्कूलमध्ये मी लागलो, तिथे 10 वर्ष सर्व्हिस केलो. मग तिथे कसं झालंय, पोरांचा आणि पालकांचा चांगला प्रतिसाद मिळत होता. पोरं सुद्धा तशी हौशी असायची, सकाळी संध्याकाळी प्रॅक्टिसला थांबायची. मग त्यांची प्रॅक्टिस घेणे, मग मुलांनी त्याच्यामध्ये प्रगती दाखवायला सुरुवात केली. मग त्यात आम्हाला चांगली आवड निर्माण झाली. मग पोरांच्या पुढे आम्ही मार्गदर्शनच्या मागेच लागलो. मग तो ध्यासच घेतला आम्ही. मग फुटबॉलमध्ये सुद्धा चांगले टीम्स तयार केले, पुढे आमचे राष्ट्रीय खेळाडू झाले. मग त्यानंतर सरकारी नोकरी झाली. सरकारी नोकरीत आल्यावरती थोडंसं म्हणजे जे आपल्याला प्रोत्साहन मिळतंय तशा पद्धतीनं सरकारी याच्यामध्ये मिळत नाही. का म्हणजे ग्रामीण भागातली मुलं जी असतात फक्त 2 खेळ त्यांच्या डोक्यामध्ये असतात, एक कबड्डी आणि खो खो.
0: हो ना.
1: कबड्डी खो खो सोडला तर दुसऱ्या खेळाकडे त्यांचं कोणाचं लक्ष नसतं आणि पालकांचंही सहकार नसतं. त्यांच्या डोक्यामध्ये एकच असते की राष्ट्रीय
0: दुसरे येतच नाही,
1: दुसरं येतच नाही. का म्हणजे ह्या देशी खेळामध्येच मुलं जास्त असतात, फक्त कबड्डी खो खो. पण त्यांचं भवितव्य फार कमी असतं पुढच्या जीवनामध्ये. पण थोडासा मी त्याचा पॅटर्न बदलला. माझे जे विद्यार्थी आहेत जुडोमध्ये असतील, कुस्तीमध्ये असतील, कराटेमध्ये असतील, मग ह्याच्यामध्ये थोडंसं जिमनॅस्टिकमध्ये अशा वेगवेगळ्या क्रीडा प्रकारामध्ये त्यांना त्यांचं मन परावर्तित करून त्याच्यामध्ये त्यांना मी चांगले परफॉर्मन्स दिले. जिथं मुलं आमची कबड्डीमध्ये जिल्हा पातळीहून पुढे जात नव्हती, पण ही मुलं माझी राज्य पातळीवर आणि राष्ट्रीय पातळीवरती चमकून आली. ते ग्रामीण भागातल्या लोकांना सुद्धा पटू लागलं. मग त्यामध्ये त्या लोकांचा सुद्धा चांगला सहकार्य मिळाला, विद्यार्थ्यांचा सुद्धा चांगला सहकार्य मिळाला. मग त्या ह्याच्यामध्ये पोरांचा चांगलं भवितव्य आम्ही घडवत आहे. आज बरीच मुलं चांगल्या नोकरीला सुद्धा लागलेली आहेत, चांगले जॉब्स करतायत, मिलिटरीमध्ये गेलेत, पोलीसमध्ये गेलेत. ह्या व्यतिरिक्त माझा मुख्य छंद म्हणजे मी गिर्यारोहक आहे, व्यावसायिक गिर्यारोहक आहे.
0: अच्छा. ह्याच्याकडे आपण वळूयाच. पण सर, जसं तुम्ही खेळाबद्दल सांगताय, तुम्ही एक क्रीडा शिक्षक, म्हणजे आपण जर 25-30 वर्षा पाठीमागचा जर विचार करू तर तेवढं म्हणजे इम्पॉर्टन्स नव्हतं याला, आणि तुम्ही याच्याकडे तेव्हा वळलात. मग घरच्यांनी कसं म्हणजे रिस्पॉन्स दिला या गोष्टीला?
1: कसं आहे, त्यावेळेला ही जी आधुनिक साधनं होती मॅडम, आज आपण ज्या मोबाईलच्या मागे लागलेलो आहोत, त्यावेळेला मोबाईल नव्हता. आमच्या वेळेला सुद्धा मोबाईल नव्हता आणि मोबाईल ही वस्तू आपल्याला माहीत नव्हती आणि आपण स्वप्नात सुद्धा कधी विचार केला नव्हता. त्यावेळेला पालकांच्याकडे

0: आणि विद्यार्थ्यांकडे पर्याय नव्हता. त्यांचं पूर्णपणे लक्ष खेळाकडे लागलेलं असायचं. पण आज परिस्थिती, आज हे खेळ जे आहेत व्यावसायिक झालेले आहेत. फार कमी मुलं ह्याच्यामध्ये ती ओळखत आहेत. आज प्रत्येक मुलं जे खेळ खेळले जातात मोबाईलमध्येच खेळले जातात. त्यावेळेला आम्ही मैदानात खेळले जायचे. मग त्यावेळेला कसं होतं, पालकांनी त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देत होते. मुलगा आपला व्यावसायिक जरी झाला नसेल तर तो चांगला खेळाडू व्हावा, कुठल्या तरी गव्हर्नमेंट कोट्यामध्ये त्याला मेडिकल सीट मिळावी, इंजिनियर सीट मिळावी, नॅशनल खेळावं, असा त्यांचा उद्देश असायचा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलगा टाइम टू टाइम जेवावा, व्यवस्थित झोप करावा, चांगला अभ्यास करावा, प्रामाणिक व्हावा, हा उद्देश पालकांच्यात असायचा. म्हणून ते पालक काय करायचं, मुलांना प्रोत्साहित करत होते की आमच्या मुलांना सर प्रॅक्टिस घ्या, चांगला त्यांना बलकट बनवा, बलवान बनवा, त्यांना पौष्टिक आहाराची यादी द्या, त्याप्रमाणे आम्ही त्यांना सकस आहार देतो, तसा प्रॅक्टिस करून देतो. पण आज सगळं आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये सगळं बदललेलं आहे. आम्ही ज्यावेळेला संध्याकाळी झोपी जातो त्यावेळेला आमची मुलं जागी असतात, मोबाईलच्या याच्यामध्ये लागलेले असल्यामुळे आज मुलं ह्या क्रीडाक्षेत्राकडे वळणं फारच कमी झालेलं आहे. मेजकीच मुलं जी वळतात ती आता व्यावसायिक स्वरूप त्याला प्राप्त झालेलं आहे, त्याच्यामध्ये ती चमकतात.
1: अच्छा, म्हणजे अशा दृष्टीनं तुम्ही याच्याकडे वळला गेलात आणि तुम्हाला पालकांच्याकडून विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आणि याच्यामध्ये जशी प्रगती होऊ लागली तशी याच्यामध्ये आणखीन आवड तुमची वाढतच गेली.
0: आणि महत्वाचं म्हणजे काय मॅडम, ह्या स्पर्धा ज्या होतात, आता अनेक स्पर्धा वेगवेगळ्या भरवल्या जातात, पण आम्ही ह्या सरकारी सेवेत असल्यामुळे ज्या गव्हर्नमेंटच्या स्पर्धा असतात, जे SGFI असतंय, जे खेलो इंडिया असतंय, या स्पर्धेमध्ये भाग घेतल्यानंतर त्याची जे प्रमाणपत्र, त्याची जी सर्टिफिकेट, त्याचे जे मेडल्स, त्यांना जे शिष्यवेतन मिळतं, ज्यांना जे त्याचा बेनिफिट मिळत असतं, ह्याचा चांगला मिळतं. प्रायव्हेटमध्ये त्याला सर्टिफिकेट कन्सिडर केले जात नाहीत. कुठल्याही तुम्ही मेडिकल सीटला जावा किंवा इंजिनिअरिंग सीटला जावा, या गव्हर्नमेंटच्या सर्टिफिकेटचं फार महत्व असतं. म्हणून गव्हर्नमेंटच्या माध्यमातून आम्ही मुलांना जास्त पुढे न्यायचा प्रयत्न केला.
1: अच्छा, मग तुमच्या हाताखाली म्हणजे अनेक राष्ट्रीय खेळाडू सुद्धा तुम्ही तयार केलेत, तर ते कोणकोणत्या खेळामध्ये प्रवीण होते?
0: आता माझ्या हाताखाली तयार झालेले जास्तीत जास्त मुलं मॅडम जुडो, कुस्ती आणि कराटेमध्ये राष्ट्रीय पातळीवरती गेलेले आहेत. माझे अनेक विद्यार्थी ह्याच्यामध्ये फुटबॉलमध्ये सुद्धा गेलेले आहेत. आज माझा एक विद्यार्थी राहुल देशपांडे म्हणून टिळकवाडीला फुटबॉलची अकॅडमी चालवतो, तो सुद्धा राष्ट्रीय पातळीवरती फुटबॉल खेळलेला आहे.
1: म्हणजे फुटबॉल आणि त्याच्यासोबत अनेक असे वेगवेगळे खेळ त्याच्यामध्ये राष्ट्रीय स्तरावरती गेलेले आहेत.
0: तो फुटबॉल आणि क्रिकेटमध्ये गेला मॅडम. बाकी तर आता माझ्या ग्रामीण भागामध्ये मुलांना जे सवलती मिळतात, म्हणजे जास्तीत जास्त गावामध्ये तालमी असतात, तालमीमध्ये कुस्ती खेळायला त्यांना प्रोत्साहित करायचं. आणि जास्तीत जास्त आता मुली सुद्धा माझ्याकडून राष्ट्रीय पातळीवरती गेलेले आहेत. मुलांच्या मध्ये आवड फार कमी झालेली आहे, मुलींच्या मध्ये जास्त झालेली आहे मॅडम.
1: अच्छा, मग तो बदल तुम्हाला कधीपासून असं जाणवला?
0: बदल नाही, त्या मुलांच्या मध्ये आवड. आता क्रीडा शिक्षक म्हणजे कसं असतं, शाळेमध्ये गेल्यानंतर वेगवेगळ्या विषयाचे शिक्षक असतात, क्रीडा शिक्षक म्हणजे मुलांना अतिशय प्रिय असतो. का म्हणजे तो नेणार मैदानामध्ये, जी आपली ओपन युनिव्हर्सिटी म्हणतो आपण, मैदानावरती आपले खेळ खेळवले जातात. खेळामध्ये मुलांचं लक्ष लागतंय आणि आपण जितकेही खेळू शकतो त्या मुलांना त्याचा आत्मसात करतात आणि त्याच्यामध्ये त्यांनी प्रावीण्यता सुद्धा दाखवतात. दिवसभर कसे त्या चार विंधीमध्ये बसून वैतागलेले असतात, मॅथ्स म्हणा, गणित म्हणा, हेच विषय ड्रिलिंग होत असतात त्यांच्यामध्ये. मग त्यात कसे झाले, एक थोड्याच दिवसात मुलं आमच्या मागे लागतात, सर मला खेळात इंटरेस्ट आहे म्हणून. मग ती आम्हालाच जागी करतात, सर मला या खेळात घाला, त्या खेळात. मग ते आमच्या प्राथमिक पातळीपासून ज्या स्पर्धा चालू होतात ना, जे केंद्र पातळीच्या, मग त्यात नंबर आले ना, मग ते आपलं कार्य चालू झालं. मग त्या पोरांना सराव घेणं हे चालू झालं. मग त्या पुढच्या पातळी आल्या, झोनल लेवलच्या आल्या, तालुका लेवलच्या आल्या, जिल्हा पातळीच्या आल्या, राज्य पातळीच्या आल्या, राष्ट्र पातळीच्या आल्या. मग तो एक सेट आपल्याला मिळाला ना, तो पालकांच्या मध्ये ऑटोमॅटिकली अवेअरनेस येतो की त्यांच्यामध्ये सुद्धा स्वप्न निर्माण होतं, आपला विद्यार्थी आपली मुलं का जाऊ नयेत, सर आपल्या मुलांना हे. मग ते दरवर्षी सेट चालूच असतात आमचे. सर सदर नाही म्हटलं तरी दरवर्षी माझ्याकडून एक 20 ते 22 राज्य पातळीवरती 100% जातात.
1: अच्छा, मग सर मला सांगा की आता तुम्ही खेळाडूचा एखादा ग्रुप तयार केलाय आणि त्याच्यामध्ये एखादा म्हणजे पाठीमागा आहे स्टुडंट आणि पण त्याला करायची खूप इच्छा आहे, मग अशा वेळी तुमचं काम तिथं कसं होतं?
0: आता समजा तो पाठीमागे आहे तर त्याच्यामध्ये आम्ही तशी आवड निर्माण करतो. आवड निर्माण करतो की ह्याच्यामध्ये तुझं भवितव्य आहे. समज तू आज अभ्यासात मागे सगळ्यात पाठीमागे पडला, समज तू या स्पर्धेच्या मार्फत तू जर करता राष्ट्रीय पातळीपर्यंत गेलास, आज खेलो इंडियामध्ये तुला शिष्यवेतन मिळतं, 5 लाखाचं बक्षीस मिळतं, समज तुझे वडील दिवसाला किती काम करतात, 500 रुपयाचं काम करतात, महिन्याला त्यांचा पगार किती होतोय, समज 1500 होतोय किंवा 15,000 रुपये कमवतात, तुमचा घरचा खर्च किती, त्यांना किती कष्ट करावं लागतंय, शेतात कष्ट करावं लागतंय, घरात कष्ट करावं लागतंय, या कष्टातून तुमचं उत्पन्न किती मिळणार आणि त्यात तुम्ही किती जगणार, किती तुमच्यामध्ये प्रॉब्लेम्स होतात. समज तू एखादी स्पर्धा जिंकलास, तुला इतकं शिष्यवेतन मिळतं, तुझे वडील वर्षभरात जे कमवत नाही तू एका स्पर्धेमध्ये कमवू शकतोस आणि पुढचंही तुझं भवितव्य आहे. तू मोठा झाल्यानंतर, तुझं वय झाल्यानंतर तुला नोकरी मिळणार, कुठे तुला बोलून घेणार, हा सुद्धा तुला फायदा मिळू शकतो. ही त्याच्यामध्ये आम्ही मन त्याचं परिवर्तन केल्यावर त्याच्यामध्ये ती ऑटोमॅटिकली भावना येते समजा, आणि त्याच्या शारीरिक काय तर कमतरता असेल थोडासा त्याला सकस आहार घेण्यासाठी, असं घरगुतीचं, असं नाही की तू बाहेरच्या याच्यामधलं सप्लिमेंट आणून खा वगैरे काही सांगत नाही. समजा डाळी भिजवायच्या खायच्या, हरभऱ्याची डाळ भिजव, शेंगदाणे घाल, मूग घे, अशा सगळ्या गोष्टी खा, घरातल्या ज्या मुबलक आहेत त्या खायला सांगून त्याच्यामध्ये तो आपण थोडासा बदल करून घेतो. म्हणून
1: एवढं म्हणजे राष्ट्रीय पातळीवरती खेळाडू तयार करणं म्हणजे तुमच्यासाठी खूप मोठं चॅलेंज असेल.
0: मोठं चॅलेंज असते.
1: मग त्यासाठी तुम्हाला स्वतःला काय प्रयत्न करावे लागतात?
0: आम्ही त्या विद्यार्थ्यांच्या पाठी पडावं लागतं मॅडम सारखं. कसं असतं, सकाळी उठल्यापासून तो संध्याकाळीच्या प्रॅक्टिसपर्यंत, सकाळची प्रॅक्टिस संध्याकाळीची प्रॅक्टिस, सतत त्याच्या मागे लावतो. त्याच्या मनाची एकाग्रता सगळ्यात महत्त्वाची निर्माण करावी लागते. त्याचं मन इकडं तिकडं थोडंसुद्धा वळू नये. त्याचं फक्त एकच लक्ष असावं की मला राष्ट्रीय पातळीवरती जायचं आहे, त्यासाठी मला राहायला पाहिजे, त्यासाठी मला प्रॅक्टिस करायला पाहिजे. मग ती कशी असते, आमची आणि त्या विद्यार्थ्यांची नाळजुळी, तर ती मुलं जे ॲक्लमाइज होतात आपल्याबरोबर, मग ते आम्ही सांगितलेली जे ऐकतात ती पुढे जातात, जे ऐकत नाही ज्यांच्यामध्ये नाही तर मग त्याला काही पर्याय नाही मॅडम.
1: म्हणजे तुम्हाला एकीकडे एक शिक्षक म्हणून सुद्धा रोल करावा लागतो आणि त्याचा फ्रेंड म्हणून सुद्धा तुम्हाला,
0: जास्तीत जास्त फ्रेंड, वडील, सगळे नाती आपण त्यांच्याशी सोबत, त्यांच्याबरोबर राहावे लागतात.
1: बरोबर ना, म्हणजे बराच वेळ तो तुमच्या सोबतच राहत असणार.
0: हो हो हो, नक्की.
1: अच्छा, म्हणजे त्यासाठी तुमच्या दोघांच्या मध्ये जरासं फ्री वातावरण असणं खूप
0: गरजेचं आहे.
1: आणि मला वाटतं की एका म्हणजे त्या खेळाडूला तयार करण्यासाठी त्याचं मानसिक संतुलन कसं आहे, त्याच्या डोक्यात आणखीन काही विचार आहेत का, एवढ्या बारीक सारीक गोष्टींचा सुद्धा तुम्हाला विचार करावा लागत असेल. त्याचं खाणं पिणं कसं आहे, काय आहे, दिवस तुमच्यापासून जेव्हा तो दूर जातो तेव्हा तो काय करत असतो, त्याचाही तुम्हाला फीडबॅक घ्यावा लागेल.
0: नक्की नक्की. ज्याच्या घरातलं वातावरण, आजूबाजूचा परिसर कसा आहे, तो संध्याकाळी काय करतोय, अभ्यास किती वेळ करतोय, टीव्ही किती वेळ पाहतो, रात्री झोपतो कितीला, सकाळी उठतो कितीला, हे सगळं आपल्याला त्याचा फीडबॅक घ्यावंच लागतं म्हणून. मग त्यात कशी नकावर मोजण्याइतकी मुलंच त्याच्यामध्ये तयार होतात. सगळीच होणं शक्य नाही, सगळीच काही चॅम्पियन होऊ शकतात. चॅम्पियन होण्यासाठी जो प्रयत्न करतो, जो श्रम करतो, त्याचं फळ त्याला मिळतं.
1: बरोबर ना. आणि एक चॅम्पियन बनवण्यासाठी खूप गोष्टींची सांगड घालून मग एखादा चॅम्पियन त्याच्यातून तयार
0: घालावी लागते मॅडम.
1: बरोबर, म्हणजे खूप काम करावं लागतं. आपण एक छोटासा ब्रेक घेऊया आणि त्याच्यानंतर तुमचा जो गिर्यारोहण क्षेत्रामध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड झालेला आहे त्याबद्दल आपण बोलणार आहोत. तुम्ही ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू.

0: छोट्याशा ब्रेकनंतर स्वागत आहे तुमचं वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू तुम्ही ऐकताय आणि आपण ऐकतोय रमेश बाळू आलबुडेकर यांना. ते क्रीडा शिक्षक आहेत. मराठी प्राथमिक शाळा कडोली येथे ते क्रीडा शिक्षक म्हणून काम करतात. त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. सर, हे गिर्यारोहण क्षेत्रामध्ये तुमचं जे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड झालं ते तुम्ही आणि तुमच्या मुलीनं दोघांनी मिळून केलं, तर त्याबद्दल थोडं सांगा.
1: सगळ्यात प्रथम सांगायचं मॅडम, माझी आवड कशी निर्माण झाली. का म्हणजे बालपणात माझं जे गेलं वॅक्सिन डेपोमध्ये, ज्या बेळगावसारख्या शहरामध्ये असं जे परिसर आहे म्हणजे वॅक्सिन डेपो.
0: हो ना.
1: माझे वडील आर्मीमध्ये होते.
0: बर.
1: आर्मी एक्सर्व्हिसमॅन होते, तरी ते हेल्थ डिपार्टमेंटमध्ये पुन्हा सर्व्हिसला लागले. ते अटेंडर म्हणून होते. मग ज्या वेळेला ते तिथं सर्व्हिसला, तर माझा जन्मही तिकडं झालेला आहे. मग ते माझं बालपणापासून माझं प्राथमिक शिक्षण मराठी शाळा आमच्या घरी लागूनच ती शाळा होती. मग त्या वातावरणात आपण जे देशी खेळ आज नाहीत बघा, विटी दांडू म्हणा, झाड परंब्या, सूर परंब्या, हे सगळे आपण जे खेळ खेळायचं, झाडात चढायचं, प्रत्येक झाडावरती चढणे उतरणे उड्या मारणे, ह्याच्यातून मला जी आवड निर्माण झाली, जसा जसा मोठा होत गेलो तसं मी भटकंती करायला सुरुवात. ज्या सह्याद्रीच्या कुशीमध्ये जेवढी ह्या पर्वतरांगा आहेत त्या सगळ्या मी पालत्या केल्या. नंतर शिवाजी महाराजांच्या कालीन जे किल्ले 364 किल्लेसुद्धा मी गड सर केलेले आहेत सगळे. हे करत करत करत मला जे मित्र परिवार मला जो भेटला त्या परिवारासोबत मी गिर्यारोहण क्षेत्राकडे वळलो म्हणून.
0: बर.
1: नंतर मी उत्तर भारतामध्ये हिमाचल प्रदेशमध्ये हिमालयीन क्षेत्रामध्ये भटकंती करू लागलो. मग त्यात थोडंसं नंतर आपण व्यावसायिकरित्या त्याच्यामध्ये वळलो. त्यातले कोर्स वगैरे मी पूर्ण केले गिर्यारोहण क्षेत्रातले. तर त्यानंतर त्यामधील जे कोर्स तिथल्या पर्वतरांगा सर्वसाधारण 20-22 पर्वतश्रेणी मी सर केलेले आहेत हिमालयमधल्या. त्यानंतर बेळगावमध्ये सुद्धा आपण ज्यावेळेला 91 पासून शिबिरं भरवायला सुरुवात केली, या शिबिरामध्ये निसर्ग प्राणी पक्षी निरीक्षण आणि साहस प्रशिक्षण, बेळगावातल्या मुलांच्यासाठी तंबू ठोकणे, निसर्गाच्या सहवासात कुठेतरी कॅम्प घालणे, मग ज्या ठिकाणी मुलांना आपल्या ह्या साहसी प्रत्यक्ष क्रीडा असतात ना, याच्यामध्ये ज्याला रॉक क्लाइम्बिंग, रॅपलिंग, शिलारोहण, आरोहण, अवरोहण, नदी दाटणे, नंतर निसर्गाच्या बद्दल अभ्यास करणे. आज आपल्या ह्या कणकुंबी, खानापूर अशा ह्या तालुक्यामध्ये हा निसर्ग संपन्न असा जो भाग आहे ह्याच्यामध्ये अनेक प्रकारे जे औषधे आहेत, अनेक प्रकारची झाडं आहेत ह्याची माहिती करून देणे, तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या पक्षीचा अभ्यास करणे, प्राण्यांचा अभ्यास करणे, ही सगळी आवड आम्ही मुलांच्यामध्ये भरवायला सुरुवात केली. मग अशी शिबिरं दरवर्षी आम्ही दोन चार शिबिरं करायला लागलो. मग ती शिबिरं पुढे नेली. मग आता इतक्या वर्षानंतर आता ह्या लॉकडाऊनमध्ये कोरोनामध्ये आपल्याकडे म्हणजे कुठल्या कॅम्प्स वगैरे आपण काय केले नाहीत कोविड असल्यामुळे. मग त्यावेळेमध्ये काय करायचं, आपला वेळ कसा याचा सदुपयोग करून घ्यायचा, या उद्देशानं एक आपल्या काही टीम्स आहेत, तामिळनाडूमध्ये टीम्स आहेत, ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये आमच्या सगळ्यांच्या मीटिंग झाल्यानंतर एक स्नो लेपर्ड ॲडव्हेंचर म्हणून आहे तामिळनाडूला, त्यांच्या एक संयुक्त आश्रयाखाली एक स्पर्धा होती. स्पर्धा म्हणजे अशी होती की फेसबुकवरती ज्यांनी आजपर्यंत हिमालयामधली शिखरं पादक्रांत केलेली आहेत त्याचं डॉक्युमेंटेशन विथ सर्टिफिकेट, त्याचे विथ प्रूफ्स, ते काय करायचे होते फेसबुकमध्ये अपलोड करायचे होते.
0: अच्छा.
1: आणि 15 तारखेला 4 ते 5 ही वेळ आपल्याला दिली होती.
0: बर.
1: त्याच्या आधी सर्वसाधारण आपल्या भारतामध्ये जितके काही गिर्यारोहक आहेत त्या सगळ्यांच्यासाठी हे ओपन केलेलं होतं. मग आता त्या स्पर्धेमध्ये त्यांनी डॉक्युमेंटेशन म्हणजे जी आपण पर्वत सर केलेला असतं ना त्याच्या टॉपला थांबून तिथला फोटो त्याच्या विथ गिअर सकट, म्हणजे आपल्या पाठीवरती ओझं असेल, पायामध्ये क्रॅम्पॉन्स असतील, ॲक्स असेल, किंवा जे काय आपली साधन सामुग्री आपण जे वापरतो त्याचे विथ प्रूफ असलेले फोटोग्राफ्स त्या फेसबुकवरती अपलोड करायचे होते. मग त्यापूर्वी एक सर्वसाधारण 10,000 अर्ज आले त्याच्यामध्ये. मग ते सॉर्टिंग करण्यासाठी इंडियन माउंटेनियरिंग फेडरेशनची जी संस्था आहे ती संस्था त्याच्यामध्ये निरीक्षण करण्यासाठी, सुपरविजन करण्यासाठी, ते सॉर्टिंग करण्यासाठी त्यांना तिथं नेमून देण्यात आलं.
0: बर.
1: ज्या प्रशिक्षण संस्था आहेत हिमालयामधले ज्या ट्रेनिंग द्यायच्या, मग त्या संस्थेच्या वतीनं 995 अर्ज त्याच्यामध्ये फायनल झाले.
0: अच्छा.
1: मग त्या ह्याच्यामध्ये माझा आणि माझ्या मुलीचा झाला.
0: बर.
1: दोघांचा. माझी मुलगी सुद्धा गिर्यारोहण क्षेत्रामध्ये ती प्रशिक्षित आहे, ती सुद्धा राष्ट्रीय क्लाइंबर आहे. मग दोघांचं झाल्यानंतर मग ते सुद्धा आपल्याला वेळ होता. 3,500 अर्ज सिलेक्ट झाल्यानंतर फक्त 1 तासामध्ये फेसबुकवरती ते फोटो अपलोड करायचे होते आपल्याला. मग एक तासामध्ये 995 फेसबुकमध्ये फोटो अपलोड झाले आणि तो गिनीज रेकॉर्ड झाला.
0: अच्छा,
1: अशा पद्धतीने आमचा तो गिनीज रेकॉर्ड झाला. म्हणजे आज एक ज्या गिर्यारोहण क्षेत्रामध्ये जे गिर्यारोहक आहे त्यांना एक हा एक सन्मान मिळाला.
0: बरोबर ना.
1: आणि आपला जो हा ऍडव्हेंचर पार्ट आपण म्हणतो याला साहस म्हणतो, हा मी हा शब्द याच्यामध्ये येत नाही मॅडम. आम्ही म्हणतो का म्हणजे हा टीम वर्क आहे आमचं.
0: बरोबर,
1: सगळ्यांनी मिळून करायचं. ह्याच्यामध्ये कसं आहे, आज आमचं एक 25-30 लोकांची टीम आहे. कुठला तरी हिमालय पर्वत आपण शिखर सर करण्यासाठी जातो आणि तिथं गेल्यानंतर एखादा इंजर्ड झाला तर ती आपली जी मोहीम असते ती परत सोडावी लागते. समजा तिथे वर गेलोय, एक मॅचबॉक्स जरी आपल्याला काडी नसेल तर तिथून कमीत कमी 3 ते 2 दिवस चालत येऊन ती मॅचबॉक्सची काडी घेऊन जायला लागते. म्हणजे एक जरी याच्यामध्ये कमी असला तर ती मोहीम आमची असफल होऊ शकते. म्हणून मी हा शब्द आपल्यामध्ये नसतो, आम्ही म्हणतो. म्हणजे आमच्या या सर्वांच्या सहकार्यानं ही अशी मोहीम सक्सेस होते. हा गिर्यारोहणातली मोहीम झाल्यामुळे आपणाला जे काय आजपर्यंत डॉक्युमेंटेशन झालं, आम्ही जे प्रूफ्स होते आमचे डॉक्युमेंटेशन, ते आपण अपलोड केलो आणि आपणाला ते एक सौभाग्य मिळालं. कारण आपला हा स्पोर्ट्स असा आहे की साहसी प्रत्येक खेळामध्ये बघा, तुम्ही फुटबॉल क्रिकेट जितके काही काही खेळ असतील, मी क्रीडा शिक्षक म्हणून सांगतो, गेम प्रत्येकाला टाइम लिमिट असतं, ग्राउंड मार्किंग असतं, प्रेक्षक असतात टाळ्या वाजवण्यासाठी. पण आमच्या ज्या पर्वतारोहण श्रेणीमध्ये आपण जे मोहीम आखतो त्या मोहीमध्ये आमच्या व्यतिरिक्त कोणी नसतं.
0: बरोबर,
1: आम्हाला बघण्यासाठी आम्ही जे काही करतो तिथे साहस, आमची पाठ आम्ही थोपून घ्यायची असते शवाश म्हणून. आम्हाला बघण्यासाठी फक्त चंद्र, तारे, सूर्य हा निसर्ग इतकाच बघायला असतो आम्हाला.
0: खरंच ना, खरं एवढं धाडसी काम करत असताना तुम्हालाही बऱ्याच गोष्टी म्हणजे नियम म्हणून पाळाव्या लागत असतील किंवा आणखीन काही गोष्टी त्याच्यामध्ये असतील, तर असं म्हणजे नेमक्या कोणकोणत्या गोष्टींचा विचार करावा लागतो अशा वेळी?
1: याच्यामध्ये शारीरिक तंदुरुस्ती सगळ्यात महत्वाची असते.
0: बर
1: का, म्हणजे समुद्र सपाटीपासून 18,000 वरती आपण ज्या वेळेला जातो तिथे हवा तुरळक झालेली असते.
0: होय ना,
1: त्याची श्वास घेण्याची क्षमता, त्याची हृदयाची कॅपॅसिटी, त्याचा हेल्थ फिटनेस, ह्या सगळीकडे गोष्टी द्यावं लागतं. इतर योजना, मग एक मिठापासून खाद्य आहार काय करावं लागतं, तिथे पोर्टर किती लागतात, तिथे टेंट किती लागणार, तिथलं टेम्परेचर किती असणार, त्याच्यामध्ये गरम कपडे घ्यावं लागणार, हातामध्ये ग्लव्ज असतील, पायामध्ये असं प्रत्येकाच्या पाठीवरती एक 25 किलोचं ओझं असतं, ऑक्सिजन सिलेंडर घ्यावे लागतात. 24,000 फुटाच्या वरती गेलं तर कंपल्सरी ऑक्सिजन सिलेंडर घ्यावं लागतं. नंतर काय होतं, त्या ह्याच्यामध्ये आपल्या शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी झाल्यानंतर फ्रॉस्टबाइट होऊ शकतात, नंतर हार्ट ब्लास्ट होऊ शकतं, अशा घटना होऊ शकतात. बरेच म्हणजे ऍडव्हेंचर म्हणजे काय, प्रत्येक क्षणाक्षणाला साहस असते की प्रत्येक एक पाऊलाला, एक पाऊल सुद्धा असं त्या बर्फामध्ये उतरून ठेवायला 5-5 मिनिटं लागतात. आणि समजा दातेवेळी कुठेतरी रात्रभर बर्फ पडलेला असतोय, नदीच्या वरती इथे बर्फ गोठलेला असतोय आणि आम्ही त्याच्यावरती चालत गेलो, तो क्रिवायस तिथे क्रॅक पडतो, नदीमध्ये सुद्धा जाऊ शकतो. अशा बऱ्याच दुर्घटना होत असतात. प्रत्येक क्षणाक्षणाला सावधताही बाळगावी लागते. सगळ्यात महत्वाची सावधता महत्वाची आहे त्याच्यामध्ये. बाकीच्या योजना तर आपण पूर्वनियोजन करून करत असतो, पण अलर्टनेस महत्वाचा आहे की थोडीशी आपण चूक झाली आपल्याकडून तर संपूर्ण मोहीम आपल्याला पाठीमागे सोडून यावे लागते. बऱ्याचदा अशा घटनासुद्धा आपल्या नजरेला येतात की विदेशातून आलेले सुद्धा ते शिखरजी सर करते वेळी त्यांच्या मोहीम असफल झालेल्या असतात. वरून बर्फ पडलेला असतो, बर्फाच्या खाली गाडले गेलेले असतात, मग एप्रिल मे महिन्यामध्ये ते मेल्टिंग प्रोसेस होत असतं, बर्फ वितळत असतो, त्यावेळेला त्यांच्या डेड बॉड्या बाहेर आलेल्या असतात. मग त्या सुद्धा काय करायला लागतात, त्यावेळेला परत त्यांना ते बरीड करून जावं लागतं. नाहीतर ते बरीच वर्ष झाले तर आता लोकांना माहीत नसतं, त्यांच्या नातेवाईकांना सुद्धा माहीत नसते. मग ते परत येऊन खाली इंटिमेशन करावं लागतं, ती बॉडी दाखवावी लागते का, म्हणजे त्यांच्या नातेवाईकांना असं हा कुठे गेलेला आहे, त्याची डेड बॉडी सापडली नसते. मग त्याच्यानंतर शासनाच्या वतीनं काय केलं जातं, त्याच्याकडे त्याची बॉडी तिच्या गावी पाठवली जाते किंवा हे झालं. अशा बऱ्याच घटना घडत असतात, होत असतात, ऍक्सिडेंट होत असतात. थोडीशी चूक झाली, एखादा बोल्ट मारताना एखादा बोल्ट सुटला, पूर्ण आमचे त्या बोल्टवरती 3-4 जण काय टीमवरती असतो, सगळे पडू शकतो, 1,000 फूट खाली पडू शकतो, 1,000 फुटाचा क्लाइम असतो. अडचणी, अनेक अडचणी येत असतात हिमालय, म्हणजे ते एक असं चॅलेंजिंग असतं मॅडम.
0: खरंच ना.
1: आणि इतक्या दुर्घटना जरी झाल्या, काही झाल्या, तर हा गिर्यारोहक कधीच कुठे थांबत नाही का, म्हणजे त्याला तसं ती ओढच वेगळी असते.
0: म्हणजे मुळात लहानपणापासून तुमच्या आसपासचं वातावरण त्या पद्धतीचं होतं आणि तुमचे वडीलही म्हणजे मिलिटरीमध्ये असल्यामुळं तेही एक बॅकग्राऊंड होतं तुमच्या पाठीमाग, आणि त्यामुळे तुम्ही या क्षेत्राकडे वळला गेला आणि त्यानंतर मग तुमची स्वतःची आवड निर्माण झाली आणि मग हे फील्ड तुम्ही सोडू शकलो
1: नाही. त्यामुळे काय झालंय, आता आमचं युथ अँड स्पोर्ट्स सर्व्हिस आहे ना, आणखी न्यूरो युवा केंद्र सेंट्रल गव्हर्नमेंट, ह्या दोन्ही याच्यामध्ये मी सहा प्रशिक्षक आहे. त्यांच्या सुद्धा राज्य पातळीच्या आणि राष्ट्रीय पातळीच्या सुद्धा शिबिरं आम्ही भरवतोय, त्याच्यामध्ये फक्त युवकांच्यासाठी. मग त्या युवकांना पण ट्रेनिंग देणार याच्यामध्ये आपले ज्या अकॅडमीचे वगैरे आहेत ते ह्याच्यामध्ये. आता बघा आमची शिबिरं राष्ट्रपातळीची शिबिरं जी असतात त्यावेळेला वेगवेगळ्या राज्यातून सुद्धा इथं स्पर्धक येतात आमच्याकडे, त्यांची व्यवस्था राहण्याची वगैरे, त्यांना ट्रेनिंग. आज आमच्याकडे एक स्पर्धक फक्त 7 दिवसासाठी आला, तो आयुष्यभर आम्हाला विसरत नाही. का म्हणजे आमची ही कॅम्पच एवढी अविस्मरणीय असते की त्याच्यामध्ये तू विसरू शकत नाही.
0: हा होता आजचा आजचे पाहुणे हा कार्यक्रम, ज्यामध्ये आपण रमेश अलबोडेकर यांना ऐकत होतो. ते एक क्रीडा शिक्षक आहेत, त्यांच्याशी मी बोलत होते. या पुढचा भाग आपण पुढच्या आठवड्यामध्ये ऐकणारच आहोत, पण आजचा भाग कसा होता जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा येईलच एका नवीन कार्यक्रमासोबत, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा वेणुधुनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार.
2: हॅलो एव्हरीवन, आय एम डॉक्टर माधव प्रभू, डायरेक्टर ऑफ क्लिनिकल सर्व्हिसेस इन KLE हॉस्पिटल. I'm here to speak about heart attacks, especially those happening in the young. Recently, there has been a huge outrage about people collapsing and dying at a very young age. The message that I want to give you is that all of these attacks or these collapses that are happening is not only heart attack. See, the heart has 3 different systems. One is the conduction system. It's like the electricity. You know, it supplies conduction, it supplies the waves to the heart. And maybe sometimes the conduction system or the electrical circuit is at fault. And then we have something known as arrhythmia or a disturbance in the rhythm of the heart. Secondly, the most common cause that is heart attacks is the coronary vascular problems. That means there are certain blood vessels which supply blood to the heart. Now these blood vessels can be blocked. And when they are blocked, the supply to the heart is stopped. And this causes disturbance in the pumping action of the heart. This is the classical myocardial infarction or the heart attack that we speak about. And the third thing is that there could be some problems with the muscles of the heart itself. So heart is a pump, it has muscles which will help pumping, and some of these muscles sometimes undergo problems and that can also lead to sudden cardiac deaths. For example, hypertrophic cardiomyopathy, that is HOCM. So when we talk about heart attacks or collapses as such, there are all of these 3 reasons. Now, why are heart attacks more common in the young in these days? That's because of our lifestyle. See, we have come very far away from our diet. We used to previously have food which was healthy. Right now, most of our diet is processed food. Most of our diet is fast food. Most of the oils that we are using now are not the same oils that our ancestors used. Most of the times, we are having more of salt intake. For the fast foods, there's a lot more of salt that we have. There are addictions like smoking, alcohol, which is more common. And you know what? This smoking is a much bigger problem in females because when compared to males, if a female has alcohol, she is much more at risk of heart attacks when compared to males. Like we had Ms. Jarewal who died recently, there are certain pharma products and beauty products that are being used, which are supposed to be antioxidants, but when taken in the wrong doses and by the wrong routes, can also cause cardiac disease. Most importantly, there is stress. There is work stress. We work for long hours. We are not sleeping well. Deprivation of sleep is also one cause for heart attack. So we see reels all night, Facebook, Netflix. We have parties. This does not allow our body to heal. You know, sleep is the time when the body heals. And since we are depriving the body of this time to heal, the heart gets tired and you can have heart attacks. Apart from this, we do not have good relationships. Marriages, there are divorces which are common. We don't make friends. We make friends on social media rather than going and meeting them in person. This is where our social interactions are going down. And this has put us under severe emotional stress. All these factors together are combining and causing an increased risk of heart attack in the young. Now, we have to also understand that all these reasons are not going to cause
0: 90.4 FM वेणुधोनी KLE कनसू वरती तुम्ही ट्यून इन आहात आणि आता आपण ऑल इंडिया रेडिओच्या सहयोगातून प्रस्तुत होणाऱ्या न्यूज ऐकणार आहोत.
3: He said every Indian citizen has the right to approach the court and the court will hear their concerns and grant whatever relief is due under the law. Addressing the 33rd Foundation Day of the NHRC in New Delhi, Justice Suryakant said, the Constitution has made expansive promises to every citizen, including of dignity, equality, liberty and justice. Responding to the India Bloc's demand for a meeting, Justice Suryakant said he had received a letter yesterday requesting an appointment and had replied last night explaining why he was unable to meet them.
4: The doors of the Supreme Court are open to everyone. Any person, whether an ordinary citizen or a member of an elected body, has the right to approach us. Every citizen of India has this right. We will hear the grievances and address their concerns in accordance with the law and the legal framework. I received the letter yesterday and replied to it last night, and I have cited the reasons for expressing my inability to meet. I have maintained the confidentiality of the letter.
3: Congress leader and leader of the opposition in the Lok Sabha, Rahul Gandhi, has said that India Bloc leaders will file a petition in the Supreme Court today against Chief Election Commissioner Ganesh Kumar. Addressing a press conference in New Delhi, Mr. Gandhi said he and Congress President Mallikarjun Kharge had written a letter to the Chief Justice of India expressing concerns over the fairness of elections. He said a protest against the alleged theft of votes has been underway in Delhi for several days and people are being stopped from reaching Delhi. Delhi Traffic Police has issued an advisory for the day of a protest march called by opposition parties in the afternoon. In its advisory, the traffic police said traffic movement is likely to be affected at various stretches across the national capital during the day. The entry and exit gates at 6 Delhi metro stations will remain closed till 4 p.m. in view of the opposition's protest. The traffic police advised

बेळगाव मधील केएलई बीएम कंकणवाडे आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचे योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडे आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचे निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडे आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

0: बेळगावी।
1: आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH प्लस MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे। विज्ञान वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल। तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध। पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे। NAAC कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या। काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साइटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा। तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या। NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध। सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत। मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाइन अर्ज करा kaher.edu.in। अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर GNMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी। फोन नंबर 08312444444, एक्सटेन्शन 4327।

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरूनगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC पाठीमागे नेहरूनगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कोलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।

तिघ्या बरोबर मी पहिली सिगरेट प्यायचो. तिघ्या आपला पहिला फ्रेंड आणि त्याचबरोबर मला कळलेलं तिघ्याचं पहिलं प्रेम. चहायला लफडी करताना पुढचा मागचा विचार न करणारा हा माणूस प्रेमाच्या लफड्यात मात्र

आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव. केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.

केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येथे जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरूनगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरूनगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कोलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।

बेळगाव मधील केली बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचे योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केली बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचे निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केली बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरूनगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरूनगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कोलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरूनगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।

आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केले अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH प्लस MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NASC कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साइटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाईन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर NMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 08312444444, एक्सटेन्शन 4327.

आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवन कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.

केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचे योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचे निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

0: ಇದುವರೆಗೂ ಕೇಳಿದ್ರಿ ವಾರ್ತೆಗಳನ್ನ ಆಕಾಶವಾಣಿಯ ಪ್ರಸ್ತುತಿಯಲ್ಲಿ.
1: नेहरू नगर बेळगाव.
2: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते.
1: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल.
2: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते.
1: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल.
2: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
1: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार.
2: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येथे.
1: फोन नंबर 08312552500 आणि 247377.
2: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099.
1: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येथे.

0: KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health-related problems. Experienced doctors and ultra-modern facilities ke saath. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center. Nehru Nagar, Pelagavi. Call 08312-473777.
1: आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केले अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड बीपीएच प्लस एमपीएच हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात एमपीएच अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. एनएएसी कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साईटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाइन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर जेनएमसी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 08312444444, एक्सटेन्शन 4327.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड.
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये.
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा.
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी.
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल.
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी.
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील.
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा. 8 हायटेक शस्त्रचिकित्सा.
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल.
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण.
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम. तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777.
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: जेली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777.
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.